त्यक को पव के पचे चित अम छेवे पिचोते पमयं यकय हे क्यों नम्याता लावा ये हे ये हे यो हे यो हे यो को ने नम नवत क्या ओवे यो ओवा कै कौन मो कै कै चाओ यो।